गुण करी अर देव गंधारी, गंधारी सी उती उचारी, तना सरी ये पांचो गाई, माल राको सक संग लाई, मारू